मस्तं भगनंत शैलं मस्तं भगनंत शैलं कर्दमंत्रंत पकीलते सग्रं लघ